0: नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व पुपे
1: नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले
0: नमस्तस्तदेव नमस्तंगापे वै नमस्तंग जनमे नमस्तंग सुभनमे
1: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काले काले नमस्तस्तदयाले नमस्तंग वर्णे

0: नमस्तंगनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे
1: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले।

0: नमो सर्व माने समस्ति निदाने नमो देव देवे अपेक्षी अपेवे
1: नमो काले काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
0: अनंगी अनाथे नृसंगी परमाते नमो पान पाने नमो मान माने
1: नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने
0: नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे
1: नामे समस्ति स्वरूपे परपंगी परमाथे समस्ति बकुते
0: कलंकन बैनाने कलंकी स्वरूपे नमो राज रुजेश्वरंग परम रूपे
1: नमो जोजकेश्वरंग परम सिद्धे नमो राज रुजेश्वरंग परम वृद्धे
0: नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता
1: अपेक्षिया परमी अपोगी अपोक्ते नमो जोजकेश्वरंग परम जुक्ते
0: नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवे स्वधर्मे
1: नमो रोग हर्ता नमो राग रूपे नमो शाह शाहंग नमो पूप पूपे
0: नमो दान दाने नमो मन माने नमो रोग रोगे नमस्तंग शनाने
1: नमो मंत्र मंत्रंग नमो जंत्रंग जंत्रंग नमो इष्टे इष्टे नमो तंत्रंग तंत्रंग
0: सदा सच दानन सर्व